हे विविध भारती केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर 8 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 29 मे 2026. यावेळी सकाळचे 5:58 आणि 40 सेकंद झालेले आहेत. आमच्या प्रातसभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यानं.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1444 वर संपर्क साधा।

नमस्कार, मी कमल मुरलीधर भोंडे नागपूर आकाशवाणीला गेल्या 25 ते 30 वर्षापासून गात आहे. आणि हा जो माझा प्रवास आहे बी हाय ग्रेडपासून तो टॉप ग्रेडपर्यंत अतिशय आनंदाने जात आहे मी या आकाशवाणीच्या याच्या प्रवासातून. आणि त्यातून मला स्वतःचं गाणं वाढवण्यासाठी एक ऊर्जा मिळते आहे. आकाशवाणी कदाचित माझ्या आयुष्यात नसती तर मला नाही वाटत की मी गाणं माझं जिवंत ठेवू शकली असती. हे सर्व श्रेय नागपूर आकाशवाणीला आहे, कारण सारखे रेकॉर्डिंग्स यायचे, त्या सातत्यामुळे सातत्याने मीडिया जात असायची. तर हा एक महत्त्वाचा भाग होता. केवळ आकाशवाणी नागपूरमुळे हे गाणं टिकले.

0: रवींद्र साठे यांच्या आवाजात नीला सत्यनारायणन यांची ही रचना आताच आपण ऐकलीत. संगीत नीला आकाश यांचं होतं. यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी हा संदेश.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: साधना सरगम यांच्या आवाजात रवींद्र अवटी यांचं हे गीत, संगीतकार अशोक पत्की.

साधना सरगम यांच्या आवाजात ही रचना होती रवींद्र औटी यांची आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो, यानंतर बायको माहेरी जाते या चित्रपटातलं गीत ऐकूया.

वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात यानंतरची ही रचना आहे चंद्रशेखर सानेकर यांची आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं.

चंद्र होता साक्षीला या चित्रपटातला आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. रचनाकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार सुधीर फडके.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच संपला. एफ एम बँड 100.6 MHz विविध भारतीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यावेळी 9 वाजता आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणांतच मुंबईहून.

0: सुन बाई.
1: काय सासूबाई?
0: ह्या घराचे काही नियम आहेत.
1: जसे?
0: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
1: मग देवाण घेवाण?
0: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
1: ओह,
0: जसे UPI ने?
1: अच्छा.
0: हो.

0: आणि ऐक, अजून एक नियम आहे.
1: तो काय आहे सासूबाई?
0: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
1: तुम्ही पण ना सासूबाई.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: आइए सुनते हैं प्रोग्राम चित्रलोक.

0: बचत करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग.
2: आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं हे गीत होतं विश्वविनायक या चित्रपटातलं. संजय उपाध्याय यांची ही शब्दरचना आणि श्रीधर फडके यांचं संगीत. यानंतर झेप चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं गदी माडगुळकरांचं हे गीत.

0: ऐकूया गुपचूप गुपचूप चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत. संगीतकार अनिल अरुण.
1: तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

महेंद्र कपूर यांच्या आवाजात वैभव चित्रपटातलं हे गीत ऐकलं. गदी माडगुळकरांची रचना आणि राम कदम यांचं संगीत. यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं अखेर जमलं या चित्रपटातलं हे गीत. रचना आहे मधुसूदन कालेलकर यांची आणि संगीत शंकरराव कुळकर्णी यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं सुगंधी कट्टा या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांची रचना आणि राम कदम यांचं संगीत. सुपरस्टार या चित्रपटातलं हे गीत आहे अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात. गुरु ठाकूर यांची रचना आणि अजित समीर यांचं संगीत.

सुपरस्टार चित्रपटातलं हे गीत ऐकलं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात. गुरु ठाकूर यांची ही रचना होती आणि अजित समीर यांचं संगीत. श्रोते, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता इथेच संपला.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा. कागद

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
3: मिश्र संगीत का प्रोग्राम आप सुन रहे हैं एफएम बैंड 100.6 MHz पर विविध भारती के नागपुर केंद्र से. आइए अब सुनते हैं सोहम नाइक को, साथ में है अंतरा मित्रा.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर विजय मिळवणार असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल दिल्ली इथं पत्रकारांशी संवाद साधत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं त्यांनी सांगितलं. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागानं मोठी कारवाई केली आहे. मागील आठवड्यात 4 महिलांचा बळी घेणाऱ्या वाघीण T2 दुसऱ्या बछड्याला वन अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पकडलं आहे. याआधी तिच्या 2 वर्षाच्या SAM2 या बछड्यालाही भूल देऊन ताब्यात घेण्यात आलं होतं. उर्वरित 2 बछड्यांचा शोध आणि पकड मोहीम सुरू असून वन विभागाचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात लोहारा इथं एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या 1 वर्षाच्या वाघाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या रेस्क्यू करून खाटेच्या सहाय्यानं बाहेर काढून जीवनदान दिलं. या बचाव मोहिमेनंतर वाघाची सुरक्षितता सुनिश्चित करून त्याला पुढील देखभाल आणि उपचारांसाठी नागपूरच्या रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आलंय. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज प्रवीण पोटे पाटील यांच्या विधान परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेसाठी उपस्थित राहणार होते. त्यासाठी ते अमरावतीला जाणार होते, परंतु हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात IPLचा महत्वपूर्ण क्वालिफायर 2 हा सामना आज संध्याकाळी 7:30 नवीन चंदीगड इथं महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ रविवारी अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू विरुद्ध अंतिम सामना खेळेल. क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सला RCBकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर राजस्थाननं एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत आगेकूच केली. राज्यात काल वर्धा इथं 46.8 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली, तर नागपुरात काल 46.6 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
0: विविध भारती नागपूर. आइए सुनते हैं मधुमालती. प्रोग्राम सुनने से पहले सुनते हैं ये संदेश.
2: कागद पेन नहीं या वेड़ी मोबाइल सा नवा उपक्रम आए विवरण आनी मा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन ऑफिसर बनने के लिए AFCAT 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: सुन बाई.
3: काय सासू बाई?
2: या घराचे काही नियम आहेत.
3: जसे?
2: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
3: मग देवाण घेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
3: ओह,
2: जसे UPI ने?
3: अच्छा.
2: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
3: तो काय आहे सासूबाई?
2: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने.

0: मिथिल
1: तुम्ही पण नका सुबाई.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: मैंने

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मधुमालती प्रोग्राम आप सुन रहे हैं, आइए सुनते हैं द ग्रेट गैम्बलर. इस फिल्म से अमिताभ बच्चन, आशा भोसले तथा शरद कुमार को, आनंद बख्शी के बोल, राहुल देवबर्मन का संगीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सुनो, जैसे कि वादा किया था, नैनो पे एक गीत और सुनवाएंगे. आइए सुनते हैं भैया जी सुपरहिट इस फिल्म से.

0: श्रोताओं, इस गीत के साथ ही इजाजत दीजिए अपनी सखी शीतल को। मधुमालती कार्यक्रम आज संपन्न होता है। FM बैंड 14.6 MHz पर विविध भारती के नागपुर केंद्र से हम बोल रहे हैं। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारतीय हवामान विभागानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाबाबत कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या सुमारे 90% पाऊस पडण्याची शक्यता असून तो सामान्यपेक्षा कमी राहणार असल्याचं हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं। या काळात ईशान्य भारतात पाऊस सामान्य राहण्याची शक्यता असून मध्य दक्षिण द्वीपकल्पीय आणि उत्तर पश्चिम भारतात पावसाची कमतरता जाणवू शकते। जून महिन्यात देशभरात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून अनेक

0: भागात उष्णतेची लाटही येण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दहशतवादाविरोधातल्या लढ्यात दुटप्पी भूमिका किंवा दुहेरी निकष स्वीकारले जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे. रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचात आणि सुरक्षाविषयक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या 14व्या आंतरराष्ट्रीय बैठकीत बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. दहशतवादाला समर्थन देणाऱ्या आणि त्याला आर्थिक मदत करणाऱ्या शक्तींविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असून जबाबदार देशांनी स्पष्ट भूमिका घ्यावी असं डोवाल म्हणाले. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अमरावती इथं 50 खाटांचं जिल्हा आयुष रुग्णालय स्थापन करण्यासाठी मौजा रहाटगाव इथं 1.21 हेक्टर जागा मंजूर करण्यात आली आहे. आमदार सुरभा खोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. या रुग्णालयात पंचकर्म, क्षारसूत्र, रक्तमोक्षण, फिजिओथेरपी यासह विविध आयुर्वेदिक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. लवकरच याबाबतची कृती आराखडा शासनाकडे सादर केला जाणार असून प्रकल्पाला गती मिळणार आहे. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जाणार आहे. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. भंडारा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसत असून उष्माघातामुळे कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. मोहाडी तालुक्यातील खुट सावरी इथं एका पोल्ट्री फार्ममध्ये एप्रिल महिन्यापासून सुमारे 3,000 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं पंखे, कूलर आणि पाण्याचे फवारे बंद पडत असल्यानं उष्णतेचा ताण अधिक वाढत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. यंदा दररोज 50 ते 100 कोंबड्या मृत्यूमुखी पडत असल्याचं पोल्ट्री व्यावसायिकानं कळवलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: FM बँड 16.6 MHz पर विविध भारती के नागपूर केंद्र से हम बोल रहे हैं. 12 बजने को है, आइए सुनते हैं हिंदी में समाचार दिल्ली केंद्र से.

कमी म्हणजे 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून 2026 दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून जुलै ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेनं चांगला

0: पूर्व भारतात तुलनेनं चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं मोहापात्रा यांनी सांगितलं.
1: 2026 के मान्सून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मान्सूनच्या काळात एलनिनोची स्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यता त्यांनी वर्तवली. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जाहीर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं आहे. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलंय. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलंय. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस कॅरॉस या तेलवाहू जहाजानं हॉर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं. विधान परिषदेसाठीच्या 17 पैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झालाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथं काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा इथून उभे राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अनाधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकानं रंगेहात पकडलं. या कारवाईत एकूण 8,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटनप्रसंगी आयोजित मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देशविदेशातल्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि अॅक्सिलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्य देखील देणार आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संपर्क आणि समर्थन यांच्या सहाय्यानं लोकजागरासाठी समर्पित असून केवळ राजकीय कार्य हे त्याचं दैनंदिन उपक्रम नसून देशात एकात्मता, सामाजिक समरसता नांदण्यासाठी सदैव कार्य करत राहणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे असं मत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी औपचारिक चर्चा करताना व्यक्त केलं. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय

चा समापन सोहळा 4 जून रोजी होणार असून या कार्यक्रमाला उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला आणि सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थ्यांनीच त्या मुदतीत तपशील सादर केले. पेपरफुटीमुळे रद्द केलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएनं यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएनं स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलंय. उमेदवार त्यांचे प्रवेश तपशील वापरून नीट यूजी 2026 या नोंदणी पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि बँक खात्याचे तपशील सादर करण्यासाठी रिफंड लिंकचा वापर करू शकतात. गोंदिया शहरात दूषित पाणीपुरवठ्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात मटका फोडो आंदोलन करण्यात आलं. भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसंच वाढते वीजदर आणि सुरू असलेल्या लोडशेडिंग विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला देखील निवेदन देण्यात आलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात आजही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम असून नागपूर गोंदिया गडचिरोली अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान उद्या नागपूरसह भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 45.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 43.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ब्रह्मपुरीत काँग्रेसनं तीव्र आंदोलन केलं आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनता मध्यमवर्गीय आणि शेतकरी होरपळून निघाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू झारखंड बिहार उत्तर प्रदेश राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोराडी या मार्गांचा समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. आणि नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत एनटीएनं 22 जूनपर्यंत वाढवली. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

100.6 MHz आपण ट्यून केलंय विविध भारतीचं नागपूर केंद्र. श्रोते हो, आता ऐकवित आहोत कार्यक्रम सांजधारा. सांजधारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मेधा औरंगाबादकरचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे देशभक्तीपर गीतानं. हे गीत आहे हा माझा मार्ग एकला या चित्रपटातलं. समूह स्वरातलं हे गीत आहे रवींद्र भट यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: समूह स्वरात हे देशभक्तीपर गीत होतं. हा माझा मार्ग एकला या चित्रपटातलं. शब्द रवींद्र भट यांचे होते आणि संगीतबद्ध केले होते सुधीर फडके यांनी.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोतेहो, सध्या सगळीकडे प्रचंड ऊन तापत आहे. तापत्या उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जणू काही सूर्य आग ओकतोय असं वाटतंय. पण अशाही परिस्थितीत सर्वसामान्यांचे उन्हाच्या झळा सोसत रोजचे व्यवहार सुरळीत आहेत. जणू काही आपण स्वतःला या उन्हाची सवय करून घेतली आहे. उन्हामुळे जीवाची काहीली होत असली तरी कुठेही व्यवहार ठप्प झालेले नाहीत. श्रोतेहो, कुठेतरी जाणीव ठेवा, तापत्या उन्हाच्या झळा सोसत असताना आता सावलीसाठी बीज पेरण्याची वेळ आली आहे. अशाच आशयाचं हे सुरेल गीत जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात. दाही दिशात वेडा वैशाख मातला, मी बाण चंदनाचे पेरीत चाललो. तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राम फाटक यांनी. श्रोते हो, वैशाख वणव्यानं ही काळी आई जणू काही तप्त झाली आहे आणि ही तप्तता शांत करण्यासाठी मान्सूनपूर्व पावसाची अपेक्षा सर्वसामान्य जनता करीत आहे. ही धरणी आता तुषार्त झाली आहे. शेतकऱ्यांची नांगरणी होऊनही काळी आई कूस भरण्यासाठी आतुर झाली आहे. बी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. ढगांच्या ढोलाच्या तालावर सरींच्या नर्तनाची शेतकरी बंधू आतुरतेनं वाट बघताहेत. तर घरातील लक्ष्मीही सदाशिवाच्या मदतीसाठी हात हाती देण्याची वाट बघते आहे. तर या काळ्या ढेकळ्यांमध्ये शेतकरी बंधू भगिनी उघड्या डोळ्यानं उद्याचं सपान बघताय.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी आणि चित्रपट होता जैत्रे जैत. कार्यक्रमात घेते एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, कास्तकाराच्या मदतीत फार मोलाचा वाटा असतो जीवाशिवाच्या बैलजोडीचा. ही बैलांची खिल्लारी देखणी जोडी म्हणजे शेतकऱ्यांचा उजवा हात. प्रामाणिकपणे मायेनं मदतीला धावणाऱ्या या बैलजोडीच्या धावण्यानं गळ्यातील घुंगरांचा नाद या गीतातून मन जिंकून घेतो. मात्र अलीकडे हा आवाज दुर्दैवानं कमी होतोय असं म्हणावं लागतंय. तर ऐकूया.

प्रपंच चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात गदी माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी.

पूर्वी शेतातून पाणी देण्यासाठी मोटेचा वापर केला जात असे आणि हे मोटेनं पाणी उपसत असताना कुई कुई असा आवाजाचा ठेका देखील ऐकू यायचा आणि आवाजासोबतच पाटाचं पाणी शेताच्या दिशेनं झुळझुळ वाहत जायचं. असं हे शेतातील दृश्य बघण्याचा आनंद दीर्घ असायचा. मनात साठवून ठेवलेल्या आठवणी या गीतातून खूप छान व्यक्त केल्या आहेत. तर आपणही आनंद घेऊया या मोटेवरील गाण्याचा.

पोट चालली मळ्या तो माझ्या टाकू वाजतय कुई कुई पाटात पाणी झुळझुळ आणि फुलवीत जातय जाई दुई पोट चालली मळ्या तो माझ्या टाकू वाजतय कुई कुई आणि पाटात पाणी झुळझुळ आणि फुलवीत जातय जाई दुई धरती माता येई नाता मी सुन हिरवले नरलेने गाव मोठ वर्त गाणे गाव मोठ

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आंधळा मारतो डोळा या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोते हो, अलीकडे वैशाखानंतर आता सर्वांचे डोळे वाट बघत आहेत ते मृगाच्या पावसाची. वैशाखातील वणव्यानं उन्हानं कोरडी झालेली ही धरणी पावसानं न्हाऊन निघण्याची वाट बघते आहे. या धरणीवर मायेनं पेरलेल्या बीजाची माया नक्कीच वाया जाणार नाही आणि आपण पुन्हा एकदा मृगाच्या पावसाच्या आनंदात लवकरच न्हाऊन निघणार आहोत आणि जीवाची काहिली होणारे हे दिवस सरून पुन्हा शांत झुळझुळणाऱ्या थंड हवेचे दिवस येतील अशी आशा करूया आणि ऐकूया फटाकडी चित्रपटातलं हे गीत. स्वर आहे आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचं, शब्द जगदीश खेबुडकर यांचे आणि संगीतबद्ध केले आहे बाळ पळसुले यांनी.

श्रोतेहो, जशी प्रत्येक व्यक्ती ऊन वारा पाऊस यापासून संरक्षणासाठी धडपडत असते, तसेच पशुपक्षीही आपल्या पिल्लांसाठी इवल्या इवल्या चोचीतून काडी कापूस जमवून एक छोट असं सुबक घरट बांधतो आणि या घरट्यात आनंदानं दोघे संसार करतात. शेवटी काय सगळी धडपड असते ती कुटुंबासाठी, तिथे माणूस असो वा पशुपक्षी. ऐकूया शरयू दाते यांनी गायलेलं हे एक छानसं गीत. गीत आहे रेखा गंधेवार यांचं, संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

शरयू दाते यांनी गायलेलं रेखा गंधेवार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोतेहो सांजधारा कार्यक्रम संपवून मी आपली रेडिओ सखी मेधा आपला निरोप घेते आहे. नमस्कार. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आपण ऐकतात विविध भारतीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण.

मी वाल्मिक दांदे संतूर वादक, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीचे अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. लहानपणापासूनच मला रेडिओ ऐकण्याची सवय होती आणि त्यामुळेच मला संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली आणि माझे गुरु पद्मभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या आशीर्वादाने मी आज टॉप ग्रेड संतूर वादक आहे. अर्थातच माझ्या करिअरमध्ये आकाशवाणीचा फार मोठा वाटा आहे. अजून सकाळी संगीत सरिता आणि बातम्या ऐकण्याशिवाय माझी सकाळची सुरुवात होत नाही. अनेक आरोग्यसंबंधी उपयुक्त कार्यक्रम, महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती आणि चित्रपट संगीतासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम नेहमीच ऐकायला मिळाल्यामुळे जनमानसात आकाशवाणीची खूप महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वीच्या काळी संगीताला राजाश्रय होता, तोच आश्रय शास्त्रीय संगीताला, लोकसंगीताला आज आकाशवाणी देत आहे. आकाशवाणी संगीत संमेलन हा सांगीतिक रसिक प्रेमींसाठी आकाशवाणीकडून मिळालेला एक उत्तम नजराणा होय. आकाशवाणीच्या सांगीतिक प्रवासात एक संत

0: म्हणून मी आपलं योगदान दिलं याचा मला अत्यंत अभिमान आहे. धन्यवाद.
1: नमस्कार, मी कमल मुरलीधर भोंडे नागपूर आकाशवाणीला गेल्या 25 ते 30 वर्षापासून गात आहे. आणि हा जो माझा प्रवास आहे बी हाय ग्रेडपासून तो टॉप ग्रेडपर्यंत अतिशय आनंदाने जात आहे मी या आकाशवाणीच्या याच्या प्रवासातून. आणि त्यातून मला स्वतःचं गाणं वाढवण्यासाठी एक ऊर्जा मिळते आहे. आकाशवाणी कदाचित माझ्या आयुष्यात नसती तर मला नाही वाटत की मी गाणं माझं जिवंत ठेवू शकली असती. हे सर्व श्रेय नागपूर आकाशवाणीला आहे, कारण सारखे रेकॉर्डिंग्स यायचे, त्या सातत्यामुळे सातत्याने मी रिया जात असायची. तर हा एक महत्त्वाचा भाग होता. केवळ आकाशवाणी नागपूरमुळे हे गाणं टिकलेलं आहे आणि आज या ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने आकाशवाणीला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते.
2: FM 100.6 मेघाडसर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहरांशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. रामटेक येथील जय भीम डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीसह विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुमगाव इथं आयोजित लोककला महोत्सवात भारतीय संस्कृती आणि पारंपरिक लोककलांचं दर्शन घडलं. आकाशवाणी आणि दूरदर्शन मान्यताप्राप्त कलाकार मनोहर चिंचोलकर यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं. कार्यक्रमात गोंधळ, पोवाडे, भारूड, वासुदेव, पांगुळ, किंगरी आदी लुप्तप्राय लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना कला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागतिक सायकल दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे 7 जून रोजी सकाळी 6 वाजता भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर सिव्हिल लाईन्स येथील सेंट उर्सुला हायस्कूलमध्ये सायकल एक्सप्रो भरवण्यात येणार असून सायकल कंपन्यांना विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. स्टॉलसाठी आधी नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार असून इच्छुकांनी 31 मे पर्यंत संपर्क साधावा असं आवाहन मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ पियुष आंबुलकर यांनी केलं आहे. अग्नि अभियांत्रिकी हे केवळ करिअर नसून जनसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन क्षमता आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली एक महत्वपूर्ण बांधिलकी आहे असं प्रतिपादन लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर इथं आयोजित बीटेक फायर इंजिनिअरिंगच्या 29व्या बॅचच्या 4थ्या दीक्षांत परेडमध्ये केलं. या भव्य सोहळ्यात 3 विद्यार्थिनींसह 69 विद्यार्थ्यांचा समावेश होता. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार. FM 100.6 मेघाडसर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. पुढील कार्यक्रम जय माला मुंबई केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्याल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. डॉक्टर विवेक गोखले लिखित संगीताच्या संगती सौंदर्यवेद वाद विवाद आणि विवेक आणि महम्मद आणि टीकाकार भ्रांतकोण या तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ 3 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शंकरनगर चौक येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचं आयोजन सुनिधी पब्लिशर्स पुणे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं झालेल्या 23 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या पुरुष फ्री स्टाईल आणि महिला कुस्ती संघांनी सांघिक विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. पुरुष फ्री स्टाईल संघानं 4 सुवर्णपदकांसह एकूण 9 पदकं जिंकली तर महिला कुस्ती संघानं 6 सुवर्णपदकांसह एकूण 10 पदकांची कमाई करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कुस्तीपटूंचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंग मैदानावर सुरु आहे. अंतिम वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाच्या 3 गडीबाद 109 धावा झाल्या होत्या. हवामान. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात आजही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम असून नागपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान उद्या नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: लिजिए सुनिए सलील चौधरीने संगीत से सवारा योगेश का लिखा गीत. आवाज है मुकेश की और फिल्म है आनंद.

0: इसी गीत के साथ बेला के फूल कार्यक्रम संपन्न होता है। ये कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती के नागपुर केंद्र से।
1: मी वाल्मिक दांदे संतूर वादक, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीचे अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो। लहानपणापासूनच मला रेडिओ ऐकण्याची सवय होती आणि त्यामुळेच मला संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली आणि माझे गुरु पद्मभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या आशीर्वादाने मी आज टॉप ग्रेड संतूरवादक आहे। अर्थातच माझ्या करिअरमध्ये आकाशवाणीचा फार मोठा वाटा आहे। अजून सकाळी संगीत सरिता आणि बातम्या ऐकण्याशिवाय माझी सकाळची सुरुवात होत नाही। अनेक आरोग्यसंबंधी उपयुक्त कार्यक्रम, महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती आणि चित्रपट संगीतासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम नेहमीच ऐकायला मिळाल्यामुळे जनमानसात आकाशवाणीचे खूप महत्त्वाचे स्थान आहे। पूर्वीच्या काळी संगीताला राजाश्रय होता, तोच आश्रय शास्त्रीय संगीताला, लोकसंगीताला आज आकाशवाणी देत आहे। आकाशवाणी संगीत संमेलन हा सांगीतिक रसिक प्रेमींसाठी आकाशवाणीकडून मिळालेला एक उत्तम नजराणा होय। आकाशवाणीच्या सांगीतिक प्रवासात एक संतूरवादक म्हणून मी आपलं योगदान दिलं याचा मला अत्यंत अभिमान आहे। धन्यवाद।

FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आहे का? गेल्या 24 तासात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 1.5 अंशानं जास्त होतं. किमान तापमान 28.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 0.6 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश

अंश सेल्सिअस राहण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 11:30 झालेली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम आता संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभरात्री. जय हिंद.